श्रीरघुनंदन जतिल जतातंग जतिल जताजत श्रीवल्क प्रकतम श्रीरघुनंदन जतिल जतातंग जतिल जताजत श्रीवल्क प्रकतम प्राकत मरकत थात पतूतं प्राकत मरकत थात पतूतं गर गर गर गर गर गर गर गर सब